0: सर्वगौणे नमो सर्वपौने
1: नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे
0: नमो काल काले नमस्तस्दयाले
1: नमस्तंग वर्णे नमस्तंग मर्णे
0: नमस्तंग जरारं नमस्तंग कीर्तारं
1: नमो सर्वतन्दे नमो सदबन्दे
0: नमस्तंग निर्साके नमस्तंग निर्वाके
1: नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे
0: नमस्तंग अनन्ते नमस्तंग महा

अब सिख सतगुर के प्यारे हो, गाव हो सच्ची बाणी, बाणी ता गाव हो गुरु केरी, बाणिया सिर बाणी, जिनको नदर कर्म होवे,